संत हमारा राख्या पर्दा, संत प्रसाद मोहे कबू न करदा, संते संग दिया कृपाल, संत सहाय पै दयाल, सुरत मत बुद्ध परदास, गैर गंभीर

मुख उपजे साज समावे, ना मर जमे ना जूनी पावे, गुरमुख सदा रहे रंग राते, अंदिन लें दे लाहा है, गुरमुख भगत सोहे दरबारे, सच्ची बाणी सब सवारे, अंदिन गुण गावे दिन राती, सहज छेती कर जाहा है, सतगुरु

गुसाईं दृष्टरूपेण सिमरणं सर्वत्र जीवणै लब्धं संत संगेन नानक स्वस्थ मार्ग हर भक्तनै मस्तं भगनंत शैलं कर्दमं तरंत पपीलकै